एक रामा आपुल्या द्या पादुका. भरतानं अत्य काकुळतीनं मागितलेलं हे दान श्रीराम नाकारू शकले नाहीत. श्रीरामांच्या चरणधुळीनं पावन झालेल्या त्या सुवर्णमंडित पादुका भरतानं हत्तीवरून मिरवीत मिरवीत अयोध्येला नेल्या. त्या पादुकांनाच त्यानं राज्याभिषेक करविला आणि स्वतः राज्यकारभार पाहू लागला. इकडे श्रीरामाने चित्रकूट सोडला. प्रवास करीत ते दक्षिणेला निघाले. वाटेत उभयता भावानी विराध नामक राक्षसा वध केला. शरभंगाश्रमी जाऊन त्या स्वर्लोकगामी महात्म्याचं दर्शन घेतलं. शरभंगाश्रमीच काही ऋषीजनांनी श्रीरामांना नम्र विनंती केली. आश्रमवासी ऋषीजनांचा राक्षसाकडून आनंदवित छळ होतो आहे. आपण समर्थ आहात, राजे आहात, धार्मिकांचं रक्षण करा. यावर सर्वज्ञ राम विनयानं आणि निश्चयानं बोलले. तपस्वी जनांचे चिरशत्रू राक्षस यांचा नायनाट करण्याची माझी इच्छा आहे. आपण निश्चिंत असावं. ऋषीना अभयवचन देऊन श्रीराम पुढे संचार करू लागले. सुतीक्ष्णाश्रम, पंचाप्सर सरोवर या भागात त्यांनी 10 वर्षे आनंदाने संचार केला. नंतर सुतीक्ष्णाच्या आज्ञेवरून त्यांनी अस्ताश्रमाचा मार्ग धरला. सुतीक्ष्ण आणि अगस्ती या महर्षींनी राम लक्ष्मणांना दिव्यायुधे अर्पण केली. 10 वर्षानंतर श्रीराम गोदावरी तटावर पंचवटीत आले. त्या मनोहर वन प्रदेशात त्यांची कुटी अत्यंत शोभून दिसू लागली. एकदा याच पर्णशालेच्या ओटावर श्रीराम जानकी लक्ष्मणासह वार्ता विनोद करीत असताना एक अद्भुत स्त्री आश्रमाच्या अंगणात आली. अनुरक्तेसारखे अंग विक्षेप करीत धुंद डोळ्यांनी ती श्रीरामाला न्याहाळू लागली. हलके हलके मंजुळ स्वर काढून ती श्रीमाशी बोलू लागली. कोण तू, कुठला राजकुमार? कोण तू, कुठला राजकुमार? देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार. तुझ्या स्वरूपी राजलक्षणे, रुद्राकांची श्रवणी भूषणे, योगी म्हणूतर तुझ्या भोवती वावरतो परिवार. कोण तू, कुठला राजकुमार? काय कारणे वनिया येसी, असा विनोदे काय हाससी? ज्ञात नाही का येथ आमुचा अनिर्बंध अधिकार. कोण तू, कुठला राजकुमार? शूर्प नखामी रावण भगिनी, शूर्प नखामी रावण भगिनी, या वनाची समद स्वामिनी, अगणित रूपे घेऊन करीते वनोवनी संचार. कोण तू, कुठला राजकुमार? तुझ्या साठी मी

झाले तरुणी, तुझा साठी मी झाले तरुणी, षोडश वर्षा मधुर भाषिणी, तुला पाहता मनात मन्मथ जागुन दे हुंकार, कोण तू कुठला राजकुमार, तव अधराची लालस कांती, तव अधराची लालस कांती, पिऊ वाटते मज एकांती, स्मरता स्मरका अवसी तू अनंग तो साकार, कोण तू कुठला राजकुमार, मला नठावा राजा दशरथ, मला नठावा राजा दशरथ, मनात भरला त्याचा परिसुत, प्राणनाथ हो प्राणनाथ हो माझा रामा, करू सौखे संसार, देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार, तुला न शोभे ही अर्धांगी, दूर लोटती कृप कृशांगी, समीप आहे तुझा तिचा मी क्षणिकरिते संभार, देह वाहिला ता श्यामला, कर माझा स्वीकार, माझ्या संगे राहुनी अविरत, माझ्या संगे राहुनी अविरत, पाळ तुझे तू एक पत्नीव्रत, अलिंगनाची आस उफाळे तनुमनी अनिवार, देह वाहिला तुला श्यामला, माझा स्वीकार।